तव्हां जेका अपील में वञो था उहा अपील जेको आहे तव्हां हुन तां हथ खणो. तव्हां ॾिसो त कंहिंजी अबेटमेंट ते थिए. ॿियो कंहिंजा कमदारनि कंहिंजा